सुगड सजाणी जन नानक शरणागति कर कृपा नाम समाणी माण मला चौथा हर भाऊ लगा बैरागिया वडभागिया हर भाऊ लगा बैरागिया वडभागी हर मन राख मिल संगत सदा उपजै गुर शब्दी हर चाख सब मन तन हरिया होआ गुरबाणी हर गुण पाख मन प्यार या मित्रा हर हर नाम रचाख गुरपुरे हर पाया हलत पलत पतराख